नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वपाले नमो नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तं अपेहवाय नमस्तं अजन्मे नमस्तं सुब्रमे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्दयाले नमस्तं वर्णे नमस्तं वर्णे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्व

परम विदे नमो सहस्त्रपाणे नमो वस्त्रमाने नमो परम ज्ञाता नमो लोकमाता अपेक्षीय परमी अपोगी अपुहते नमो जोग जोगेश्वरम परम जुगते नमो नित्य नारायणे क्रूर कर्मे